अन्तरिक स्वागत आपणमानंकु आजर सुरीला आफ्टरनुन्र एई सुंदर अपराह्नकु ट्युन करछन्ती 100.4 आकाशवाणी एफएम रेनबो कटक दिल से दिल तक। सुरीला आफ्टरनुन्रे आज आमे कथा होछन्ती अपराह्नर अलस आलाप संपर्करे।